मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मोकल्या कोमनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. दळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आउ लिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

या गीता सवे आई ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.